सर सर्व नाम कथे कवन कर्म नाम बन्नत सुमत भुजंग प्रजा छंद नमस्तम काले नमस्तम कृपाले नमस्तम रूपे नमस्तम नूपे नमस्तम भेखे नमस्तम लेखे नमस्तम काये नमस्तम जाए नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं ठामे नमस्तं कर्म नमस्तं धर्म नमस्तं नाम नमस्तं दान नमस्तं जीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं डाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं शेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं धारे नमस्तं बारे नमस्तं सुएके नमस्तं अनेके नमस्तं भूते नमस्तं जूपे नमस्तं कर्मे नमस्तं निर्ब्रह्मे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्वेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्धाते नमस्तं निर्गाते नमस्तं निर्दूते नमस्तं भूते नमस्तं लोके नमस्तं शुके नमस्तं निर्तापे नमस्तं थापे नमस्तं त्रमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं रंगे नमस्तं भंगे नमस्तं गम्मे नमस्त सतरमे नमस्तं जलाशय नमस्तं रसे नमस्तं जाते नमस्तं पाते नमस्तं मजवे नमस्ते अजवे दे संदेशे नमस्तं पिसे नमस्त निर्दाते नमस्त निर्गाते नमस्त निर्दूते नमस्त भूते नमस्त लोके नमस्त शोके नमस्त त्रिमाने नमस्त निदाने नमस्तं आदेश देशे नमस्तं पेशे नमस्तं निर्धामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्त सतदेवे नमस्तं भेवे नमस्तं जन्मे नमस्तं सोवनमे नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो काल काले नमस्त सत दयाले नमस्तम वरने नमस्तम मरने नमस्तम जरारन नमस्तम कृतारन नमो सरतंदे नमो सतबंदे नमस्तम साके नमस्त निर्वाके नमस्त रहीमे नमस्तम करीमे नमस्त अनंते नमस्त महंते नमस्त सत रागे नमस्त सुहागे नमो सरसोख नमो सर्वपोख नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे

साचे साहिबा करता तेरा सब किछ है सदा सिफत सलाह तेरी नाम जिनके मन वसिया वाजे शब्द कह नानक सचे साहिब साचा नाम मेरा आधारो साच नाम भुखा सब गवाइया कर शांत सुख मन